0: तुमको लास तुमको फाफी
1: अला सिने नम फास को साने अंतवाना ते अंदे चे ब्लॉक सै चे ट्रोंग यु सेजन ते ना प्रोग्राम नै वा तो से किस ते मानम बुल वा पे सै ना लोगा ना सखा फाफ ते सेजन सफी ते नै वे अनो चुन से अलम बुल नै जाने ओचानो नै मिस सकेला ना क्रू आ ते से अलम बुल नै ओचानो मानाउ चे ते सैनी मेले किस ते मलालो शु अम नोरती ते रगा फी सै दे मानम बोटा पाफांग सै जोंने तोन्याउ
2: हम सो फिफो ना चालो ते सै औ ना तुमतु का चान नै फाते मान जाना का संदाय मान जिन औ ना तुमतु का चान तोल मनो सेत सुम चागा चागा जा जाय छु फो जे छमो निन आओ जाय मनो से माफा फांग फु नै ते मने त नन माला कासर रे सरेच मानो छ नै कुरा ब्रामे तो ते सै नै बा यते त नै वे एगा नै बा उसी सना तोल फो कर रे छ उसलामा तोल उन सलामा सो सतो
3: फाफा के यान नु बा आफा मुजे चिक panut tsik mila fibebana antantsika haoktsika bebaka era piva era fiderana fonne nay fanan tele nay ratsimantendrendira zo tolo zo remfa hira te amnira to tsutsutra fa tsika nge zo fanama msoni msona firene tsika sa tita fa latsaka lalana tsika
4: programo kata mosan de nandela pat semba arketi andwa fa fiveru tanam ba andrina tosan ba fanan ba ก็ครับนี่มันมาสนบาตะเนี่ยมันจะมันจะกําหมดมันจะต้องทําให้สนานที่เชลมูซานี่อะไรคือที่จะเชื่อมรวมไปฟุลมุดที่สิมบาสเกลมินบาคุณสารานาทอมิโตวานาทลิกิตาตันโซเลซาเตนบาฟิดวิคเชลซาชูตุมบาตะเกลบาฟุนโดน
5: Ni mi fafa ka zonia sa tom so ni nyana kentien na de manche.